सुख कने कोई न जाने तुमरा अंत ऊचे ते ऊचा भगवंत सगल समगिरी तुमरा सुत तारी तुम ते हो सो आगे आका